0: आई सुन रहे हो आकाशवाणी जो भूज केंद्र
1: ये जो कही छे सिंधवाणी कलाकार छे गोपाल रामजी गोहिल प्रथम सामने रचना गंगा सतेली